आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे गुरुवार 15 ऑक्टोबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. विश्वास देवावर ठेवा, मेहनत स्वतःवर ठेवा आणि मनात नेहमी चांगले विचार ठेवा. कारण श्रद्धा मनाला बळ देते, मेहनत यशाचा मार्ग दाखवते आणि चांगले विचार जीवन सुंदर बनवतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला दिवस होता आजचा. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष FW de Klerk यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला, तोही आजच्याच दिवशी. आर्च बिशप डेसमंड टुटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, तोही दिवस होता आजचाच. बांगलादेशातील रहिमा बानू ही 2 वर्षाची मुलगी ही देवी रोगीचा शेवटचा रुग्ण ठरली. घटना आजचीच आहे. साल होत 1975. टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले आणि JRD टाटा यांनी हे विमान कराचीहून मुंबई येथे आणले व नागरी विमान सेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्वात आली. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरुवात केली, दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस पाहू. पंडित संजीव अभ्यंकर मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक यांचा आज जन्मदिवस. कुलभूर भोर भारतीय फील्ड हॉकी खेळाडू यांचाही जन्म आजचा. मिथिलेश चतुर्वेदी भारतीय अभिनेते यांचाही जन्म आजच्या दिवशीचा. एन रामानी कर्नाटक शैलीचे बासरी वादक यांचाही जन्म आजचाच आहे. जी एस वरदाचारी भारतीय चित्रपट समीक्षक आणि पत्रकार यांचाही जन्म आजचाच. APJ अब्दुल कलाम भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ आणि भारताचे 11वे राष्ट्रपती. क्षेपणास्त्र विकासातील योगदानासाठी प्रसिद्ध. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. नारायण गंगाराम सुर्वे कवी यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. गोविंद दास स्वातंत्र्य सैनिक लोकसभेचे हंगामी सभापती यांचाही जन्म आजचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहून 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

देवाला शोधण्यासाठी नेहमी मंदिरात जाण्याची गरज नसते. कधी कधी एखाद्याच्या मदतीसाठी पुढे केलेल्या हातातही देवाचं दर्शन घडतं. श्रोतेव, आपल्या भारतीय परंपरेने आपल्याला नेहमी प्रेम, दया, समानता आणि माणुसकीची शिकवण दिली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान आणि अध्यात्माचा मार्ग दाखवला. संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून भक्ती आणि सदाचाराचा संदेश दिला. संत नामदेव महाराजांच्या भक्ती परंपरेतूनही परमेश्वरातील प्रेम आणि समर्पणाची प्रेरणा मिळते. आपण रोज पूजा करतो, देवासमोर दिवा लावतो, प्रार्थना करतो, या गोष्टींमुळे मनाला समाधान मिळू शकतं. परंतु आपल्या वागण्यातही त्या भक्तीचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. घरातील ज्येष्ठांचा आदर करणं, मुलांशी प्रेमाने वागणं, गरजू व्यक्तीला मदत करणं आणि कुणाच्याही मनाला जाणीवपूर्वक दुःख न देणं ही आपल्या जीवनातील महत्त्वाची मूल्य आहेत. म्हणून आज एक छोटासा संकल्प करूया. आपल्या शब्दाने आनंद निर्माण करू, आपल्या कृतीतून मदत करू आणि आपल्या मनात सर्वांविषयी आदर ठेवू. कारण खरी भक्ती केवळ शब्दात नसते, ती आपल्या विचारांमध्ये, वागण्यात आणि कर्मात दिसते. हे होते आजचे आध्यात्मिक विचार आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. दोन्ही 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. KLV 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज आपल्या कामाकडे उत्साहाने लक्ष द्या. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबासाठी थोडा वेळ काढा. वृषभ रास, आर्थिक बाबतीत नियोजन करणं फायदेशीर ठरेल. जवळच्या व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधा. मनशांतीसाठी आवडत्या गोष्टींसाठी वेळ द्या. मिथुन रास, नवीन कल्पना सुचवू शकतात. आपल्या संवाद कौशल्याचा योग्य वापर करा. अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी नियोजन करा. कर्क रास, मनातील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. विश्रांती आणि आरोग्याकडे लक्ष द्या. सिंह रास, आत्मविश्वासाने काम करा. आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा आणि इतरांच्या मतांचाही आदर करा. कन्या रास, कामात शिस्त आणि नियोजन ठेवा. छोट्या गोष्टींचा अतिविचार टाळा. स्वतःच्या प्रगतीसोबत मानसिक शांततेलाही महत्व द्या. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE गणेशू.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यूनिंग आहात आणि आता आपण पुढच्या सहाराशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करा. मतभेद झाल्यास शांतपणे संवाद साधा. प्रेम आणि आपुलकीला महत्व द्या. वृश्चिक रास. एखाद्या कामात अडथळा आला तरी निराश होऊ नका. संयम आणि प्रयत्न सुरू ठेवा. महत्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. धनुरास. नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि स्वतःच्या ज्ञानात भर घालण्यासाठी दिवसाचा उपयोग करा. आपल्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करा. मकर रास. कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक नियोजन करा आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवा. कुंभ रास. सर्जनशील विचारांना योग्य दिशा द्या. एखाद्या चांगल्या कामात सहभागी होण्याची संधी मिळाल्यास पुढाकार घ्या. आणि शेवटची मीन रास. मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना करा. ध्यान किंवा आवडत्या छंदासाठी वेळ काढा. भावनिक निर्णय घेताना परिस्थितीचा नीट विचार करा. हे होतं बारा राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकार आणि मनोविकास तज्ञ, मानसोपचार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवादमालेत आज आपण क्रमांक 30 म्हणजेच स्वीट चेस्टनट या पुष्पौषधीची माहिती घेणार आहोत. या रुग्णांच्या मनस्थितीचं वर्णन करायचं झालं तर सहनशक्तीच्या पलीकडे असं करता येईल. या औषधाची गरज असणारे रुग्ण सांगत असतात की हे सर्व माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले हो आणि नाही मी आता सहन करू शकत, काय करू मी. मन आणि शरीर यांच्या दुःखाच्या ओझ्यानं ते थकून गेलेलं असतं. मन आणि शरीर दुःखाच्या ओझ्यानं थकून गेलेलं असतं. मनाच्या जणू चिंधड्या झालेल्या असतात. विचारशक्ती लयाला जाते, काय करावं समजत नाही, मार्गच दिसत नाही, समोर फक्त अंधार असतो. या अंधारातून मी प्रकाशाकडे जाईन अशी शक्ती मनाला राहत नाही. यावेळी घ्यावं लागणारं हे औषध आहे. या अंधारातून मी प्रकाशाकडे जाईन अशी शक्तीच मनाला राहत नाही. यावेळी घ्यावं लागणारं हे औषध आहे. परंतु बऱ्याच वेळेस अशा परिस्थितीत सापडलेले लोक डॉक्टरकडे न जाता यासाठी साधू, बैरागी व तथाकथित दैवी अवतार, मांत्रिक, भगत यांच्याकडे जातात. अत्यंत कठीण परिस्थितीतही विदीर्ण मस्थितीतून माणसाला बाहेर काढून विचारशक्तीला नवचेतना देण्याचं काम हे औषध करतं. अशा दुःखामुळे मनावर विपरीत परिणाम होण्याचा धोका टाळतो. वर्णन केलेली मनस्थिती म्हणजे कशी ते समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणं पाहू. महाभारतातील उदाहरणं पहा. 8 मुलालाही राणी गंगारपण करत असताना राजा शंतनूची झालेली मनस्थिती. रामायणात कैकईला दिलेले वचन आणि रामावरील पुत्रप्रेम यांच्या कात्रीत सापडलेल्या राजा दशरथाची राम वनवासी होताना पाहून झालेली मनस्थिती. एखाद्या सुसंस्कारित घरातील मुलीवर बलात्कार झाला तर तिची जी मनस्थिती होईल ती. विवाहानंतर वरात जात असतानाच अपघातात पतीचं निधन झालं अशी एक बातमी वर्तमानपत्रात वाचली होती. अशा परिस्थितीत झालेली वधूची मनस्थिती. भूकंप, महापूर अशा घटनांमुळे घरादाराचं नुकसान होतं, कुटुंबातील व्यक्तीही मृत्यू पावतात, अशा वेळी झालेली मनस्थिती. अशा दुःखांमुळे माणसाला काय करावं हे समजत नाही. दुःखाने तो होरपळून जातो, दैवावर हवाला ठेवून असतो. अशा वेळी द्यायचं हे औषध आहे. ते दुःखी मनाला सावध

0: करतं. हे औषध तसं कमीच वापरलं जातं, कारण अशा वेळी डॉक्टरकडे जावं असा विचार करण्याच्या अशा मनस्थितीतही माणूस नसतो. या औषधाची गरज न लागणाऱ्या व्यक्ती म्हणजे संत महात्मेच. अशा कठीण परिस्थितीतही ते मनाचा तोल ढळू देत नाहीत. ज्या परमेश्वराचा आपण अंश आहोत त्या परमेश्वराला आळवितात. ही परमेश्वर शक्तीची लीलाच आहे असं समजून आपलं मन भावना सावरतात. त्यांनी मदतीसाठी घातलेल्या साधेनं जणू दगडालाही पाझर फुटतो. परमेश्वरी शक्ती धाव घेते, चमत्कार घडून येतात. उदाहरणच द्यायचं झालं तर संत ज्ञानेश्वरांचं देता येईल. पैठणच्या ब्रह्मसभेनं देहांत हेच प्रायश्चित सांगितल्यामुळं मात्यापित्यांनी देह समर्पण केले. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता ही चार लहान मुलं निराधार झाली. आधारच हरपला नव्हता तर पैठणच्या ब्रह्मसभेनं संन्याशाची मुलं म्हणून त्यांची मुंजही होऊ दिली नाही. छळ, अवहेलना, अपमान, हाल अपेष्टा हे सर्व सहन करूनही त्यांच्या मनाची शांती अभंग राहिली. ते संत ठरले. त्यांच्या वाणीकृतीत चमत्कृती भरून राहिली. पण हे सर्वसामान्यांना शक्य होत नाही. म्हणूनच कधी कधी स्वीट चेस्टनट सारख्या औषधांची जरुरी भासते. एक उदाहरण घेऊ. गोपाळराव वय 50 वर्ष. अचानक धंद्यात नुकसान झालं, लाखो रुपयाचं नुकसान झालं. राहत्या घरावर कर्ज काढण्याच्या विचारात असताना आग लागून घराचा काही भाग जळाला आणि तरीही कुठे नोकरी तरी पाहावी असं मनात होतं. एवढ्यात पत्नी आजारी पडली, कॅन्सरचं निदान झालं. हे ऐकताच गोपाळराव खाली कोसळले. त्यांची एकुलती एक मुलगी त्यांना घेऊन आली होती. गोपाळराव निराशेच्या दुःखाच्या गर्तेत सापडले होते. त्यांच्या पत्नीच्या आजाराच्या निदानाची बातमी अचानक कानावर पडल्यामुळं जो मानसिक धक्का बसला होता तो दूर करण्यासाठी प्रथम स्टार ऑफ बेथलेम दिलं. त्यानंतर ते थोडं तरी बोलू शकले. म्हणाले, डॉक्टर मला आता हे सहन होत नाही हो, यापेक्षा मरण बरं. त्यांना स्वीट चेस्टनट दिलं. यानंतर ते थोडेफार सावरले. पुढे अधिक चौकशीनंतर कळलं की पत्नीला गर्भाशयाचा कॅन्सर होता आणि ऑपरेशन केल्यास धोका खूपच कमी होणार होता. कर्ज काढून एखादा छोटा व्यवसाय ते मुलीच्या मदतीनं सुरू करू शकणार होते. त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना प्रथम गॉर्स आणि नंतर लार्ज हे औषध दिलं. आता ते खूप सावरले आहेत. त्यांनी महाविद्यालयातील मुलांसाठी अल्प भांडवलावर एक भोजनालय, डबे देणं इत्यादी सुरू केलं आहे. पत्नीचं ऑपरेशन पार पडलंय. खाण्यापिण्याला तरी काही कमी नाही. आता मार्ग सापडला आहे. एकंदरीत सहनशक्तीच्या पलीकडील दुःख, सहन करू शकणार नाही असं दुःख, ताण, विदीर्ण मनस्थिती, विचारशून्यता या लक्षणांसाठी स्वीट चेस्टनट हे औषध अत्यंत उपयोगी ठरतं. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL Venudhoni 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषधं, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रॉलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. मी आहे तुमच्या सोबत मनीषा. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे आपल्या देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित. होय, आज आपण साजरा करणार आहोत विद्यार्थी दिन. विद्यार्थी जीवन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो आणि याच काळात आपण ज्ञान मिळवतो, नवनवीन गोष्टी शिकतो, स्वप्ने पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही करतो. तर शिक्षण आपल्याला चांगला माणूस बनायला शिकवते. आपल्या जीवनात शिस्त, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि मेहनतीचे महत्वही शिक्षणामुळे समजते. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी वेगळे करण्याची क्षमता असते. गरज असते ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करण्याची. तर विद्यार्थ्यांनो, अपयश आले तरी खचून जाऊ नका, कारण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. आपली स्वप्ने मोठी ठेवा, मेहनत प्रामाणिकपणे करा आणि यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहा. चला तर मग विद्यार्थी जीवनाचे महत्व, विद्यार्थ्यांची स्वप्ने, त्यांच्या समोरील आव्हाने आणि यशाचा मार्ग याविषयी जाणून घेऊया आजच्या विशेष कार्यक्रमातून. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत शैला विनोद मत्तीखोप, ज्या महिला विद्यालयाच्या रिटायर्ड टीचर आहेत. त्यांना आपण ऐकतोय. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.
1: नमस्कार, मी शैला विनोद मत्तीखोप, महिला विद्यालयातून जवळजवळ 30 वर्षाची शिक्षण सेवा बजावून निवृत्त झाली. रसिक श्रोते हो, आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत अशाच एका जागतिक विषयावर. जागतिक विषय जो विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. आतापर्यंत आपण अनेक जागतिक विषयाबरोबर चर्चा केली, संवाद घेतले, माहिती सांगितली, विशेष अशा पद्धतीनं त्या विषयासंदर्भात तुमच्यापर्यंत त्यातील स्पेशल काय आहे हे तुमच्यापर्यंत पोचवलं. आजचा विषय काही वेगळाच आहे. रसिक श्रोते हो, विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे. हे सर्व भारतीयांना, भारत देशाला, आपल्या भारतीय संस्कृतीला अगदी पूर्णपणे माहीत आहे. विद्यार्थी जागतिक केव्हा होतो बरं? जेव्हा विद्यार्थी काही काम करतो आणि तो आपल्या विद्यार्थी दशेत विद्यार्थी नावाने शिक्षकाचा मान सन्मान वाढवतो तो विद्यार्थी. आपण नुकतंच जागतिक कन्या दिवसाच्या निमित्तानं भेटलेलो आहोतच. आजचा हा नवीन विषयासाठी आपण भेटत आहोत तो विद्यार्थी दिवसासाठी, इंटरनॅशनल स्टुडंट्स डे. नाव तसे सोपेच आहे हो, पण कर्तृत्व फार मोठे आहे. म्हणूनच हे कर्तृत्व तुमच्यासमोर मांडण्यापूर्वी प्रथम वेणुध्वनी टीमचे मी धन्यवाद मानते. या निमित्ताने एका महान व्यक्तीबद्दल मला माझे मत तुमच्यासमोर मांडता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि रसिक श्रोते हो, आपल्या भारतामध्ये अशा मान्यवर लोकांची काही कमी नाही. या सर्व मान्यवर लोकांनी, मान्यवर नेत्यांनी, मान्यवर व्यक्तींनी तर भारत देशाला खूप मोठे पाठबळ दिलेले आहे आणि म्हणून भारतीय आणि भारत त्यांच्या ऋणात आहे. जो आपल्या सर्वांचा आवडता नेता आहे तो म्हणजे, पुढे तुम्हाला कळेल की तो नेता कोण आहे बरे, की जो विद्यार्थी दशेसाठी आणि विद्यार्थ्यासाठी आपलं आयुष्य पूर्णपणे पणाला लावलेलं आहे. तत्पूर्वी श्रोते हो, हा विद्यार्थी दिवस आणि त्याचा शुभारंभ कसा, असा विचार करताना आपल्याला आठवते ती भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचे शिल्पकार अगदी महर्षी व्यासांपासून महाभारतातील द्रोणाचार्यापर्यंत आणि सांदीपनींपासून शंकराचार्यांपर्यंत, पुढे चक्रधर स्वामींपासून समर्थ रामदासांपर्यंत, अगदी कल्याण स्वामींपर्यंत सुद्धा, संत ज्ञानेश्वर काय, निवृत्तीनाथ काय, महिला संत काय, अशा सगळ्या या संत परंपरेतून विद्यार्थी दशा आपण आपल्या भारतीय संस्कृतीत पाहतो आहेच. 14वे शतक आणि मग 16वे शतक, राजवटी आल्या, राजे आले आणि गुरु शिष्य परंपरा अबाधित चालूच राहिली. थोडक्यात, आजचा हा विद्यार्थी दिवस हा आपल्या संस्कृती संस्कारातूनच जन्माला आहे, आलेला आहे यात दुमत अर्थात नाही. श्रोते हो, विद्यार्थी स्टुडंट म्हणजेच विद्यार्थी म्हणजे स्टुडंट अशा पद्धतीनं आपण जेव्हा त्याचं अर्थ काढतो तेव्हा हे शब्द व्यक्तित्व तयार करणारा शिक्षक हे एखाद्या सागर शिंपल्याप्रमाणे आहे. दोघांचे जीवन एकमेकासाठी, कारण मानव हा आजन्म विद्यार्थी असतो. खरोखर हे नातं अद्भुत आहे आणि त्यांची मजबूती किती आहे बघा. प्राचीन युगातील कोणत्या एका शतकात सुरू झाले त्याची बैठक इतकी मजबूत होती. आज यंत्रयुगाचा पल्ला पार करूनही अध्यापन आणि अध्ययनाला कुठेही बाधा आलेली नाही. विद्यार्थी आणि शिक्षकाचे ते नाते अबाधितच राहिले आहे, कारण जे विद्यार्थी त्या काळाचा आदर्श घेऊन आज शिक्षक म्हणून नावाजले आणि त्यांनी लाखो करोडो विद्यार्थी तयार केले, त्यापैकी आपले एक विद्यार्थी म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, देशाचे माजी राष्ट्रपती. ऑक्टोबर 15, 1931 डॉक्टर कलामांचा जन्मदिवस. जन्म रामेश्वर येथे झाला. रामेश्वरम सर्व धर्म समभावासाठी नावाजलेले. जातीपातीचे, श्रीमंत गरिबीचे आणि रंगरूपाचे कोणतेच वैरभाव तिथे पोचू शकत नव्हते. आणि म्हणूनच प्रतिकूल परिस्थितीला चारहात करताना त्यांना प्रगतीच्या रस्त्यात कधी अडथळा आला नाही. उच्च दर्जाची स्वप्न बघणाऱ्या आणि सत्यात उतरवण्याच्या प्रयत्नात क्षमाशीलता आणि साधेपणात ते सर्वांची मन जिंकत गेले. आपल्या देशाचे 11वे राष्ट्रपती ही शपथ घेताना आपला शिक्षकी बाणा त्यांनी जपून ठेवला. डॉक्टर कलाम हे प्रख्यात शास्त्रज्ञ होतेच, पण मिसाईल मॅन बरोबर ते विद्यार्थीप्रिय शिक्षकही होते. आज जो जागतिक स्टुडंट्स डे आपण साजरा करत आहोत, त्या दिवसाचे ते खरे जनक आहेत. अग्नी, पृथ्वी यांचे यासाठी त्यांचे योगदान, शेकडो विद्यार्थ्यांची रोजीरोटी आणि ज्ञान त्याच्या आकलनासाठी त्यांनी एक ज्वलंत व्यवस्था केलेली आहे. आज या दिवशी देशभरात विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण दाखवून देण्याच्या डॉक्टर कलामांनी केलेल्या आरेखनात सर्व विषयावर शिबिरं भरवली जातात. निबंध लेखन, विज्ञान प्रयोग, क्रीडा जगत, चित्रकला या क्षेत्रात विद्यार्थ्यांना गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी या जागतिक विद्यार्थी दिवसात मिळते. राज्यांतर्गत स्पर्धेत भाग घेऊन विद्यार्थी आपल्या अभ्यास संशोधनाला आणखीन वाव देऊ शकत आहेत. विज्ञान क्षेत्रातून परदेशातही विद्यार्थ्यांना संधी मिळवून देशाभिमानाच्या वाढीला चालना मिळत आहे. यामुळे पालक आणि पाल्याबरोबर देश विकासाची गती वेग घेऊन आहे. या जागतिक स्टुडंट डेच्या निमित्ताने विद्याध्ययनाच्या अखंड प्रवासात माझा भारत देश आणि मी ही भूमिका जतन केली जाते. जिथे सार्वत्रिक विकासाची कवाडे सहज उघडतात, कारण सदहेतूने केलेले कोणतेही काम मानवाच्या हिताचेच असते. देशाची संस्कृती विशाल भांडाराने भरली आहे. या दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक कलाक्षेत्रात भारतीयत्वाचा ठसा उमटवण्याची प्रतिज्ञा पूर्णत्वास आणली पाहिजे. रसिक श्रोते हो, या जागतिक विद्यार्थी दिवसाबद्दल मला आणि एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. ती म्हणजे अनेक देशांच्या मध्ये सुद्धा याची मूर्तमेढ घातलेली आहे. या घालण्याच्या मागे विद्यार्थ्याला न्याय मिळायला पाहिजे हीच भावना प्रत्येक सुधारकांनी ठेवलेली आहे अनेक देशांच्या मध्ये. आता उदाहरणार्थ हिटलरशाहीच्या बाबतीमध्ये आपण जर का म्हणू तर सर्वसामान्यांना सुद्धा सुखाचे दिवस नव्हतेच. तिथे विद्यार्थ्यांना काय सुखाचे दिवस असणार? अशा एका मोठ्याच्या मोठ्या आंदोलनावेळी लाखो विद्यार्थी मारले गेले आणि त्यातून एक विद्यार्थी तयार झाला आणि त्याची भावना अशी निर्माण झाली की आपण विद्यार्थ्यांसाठी काही केले पाहिजे. विद्यार्थ्यांची बाजू घेणारा कोण आहे? शिक्षक आहे. शिक्षकाला विचारून विद्यार्थी योजना राबवून विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सरकारला त्यांची मनोगत, त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पाठीमागची तळमळ या सगळ्याच गोष्टी सरकारला कळल्या तर कदाचित या जागतिक विद्यार्थी दिनाच्या साठी नक्कीच विचार होईल आणि विद्यार्थ्यांची बाजू लक्षात घेतली जाईल. अशा पद्धतीचे प्रत्येक देशामध्ये त्या ना त्या निमित्ताने मंथन होत गेलेले आहे. ही एक भावना अतिशय विलक्षण आहे की विद्यार्थी दशेत सुद्धा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे आणि तो देशाचा भावी नागरिक असल्यामुळे तो अर्थातच केव्हाही विचाराधीन पाहिजे. मानवजातीला विज्ञानाच श्रेष्ठ वरदान मिळालेलं आहे. श्रम आणि चिकाटीची कास देवदूतासारखी नव्या न शोध घेतलेल्या वाटेवरून चालण्यासाठी मजबूत धरून ठेवली पाहिजे आणि ज्ञान संपत्ती वाढवली पाहिजे. आपल्याला लाभलेले डॉक्टर कलामांसारखे शिक्षक प्रतिनिधित्व घडीव परिवर्तनाचे घटक आहेत हे लक्षात घेऊन हा विद्यार्थी दिवस अर्थात जागतिक विद्यार्थी दिवस देशाच्या प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी देशाभिमान तेवत ठेवून अपयशाला न जुमानता मोठ्या स्वप्नांची व्याप्ती वाढवली पाहिजे. स्वप्न हा माझा श्वास आहे तर त्याची पूर्तता हा माझा ध्यास आहे. जग यंत्रयुगाच्या सिंहासनावर गेले, AI चा जमाना आला तरी या AI साठी मी झटणार नाही तर कोण झटणार? अशा भावनेने आज बदलत्या युगाचा स्वीकार ही विद्यार्थी दशेची खरी कसोटी असणार आहे. नव्यातून नवे जग हा तर कलामांचा मूळ संदेश आहेच की सर्व काही तयार आहे. आता आपल्याला बुद्धिबळाने ते विस्तारायचे आहे. पुण्यतिथी जयंती आपण साजरी करतोच, पण निव्वळ भाषणबाजी नको, त्यात कार्यकर्तृत्व पाहिजे. जीवाची हमी नको, पण देशासाठी बलिदान ही भावना जोरकस धरली पाहिजे. एक शिक्षक होणं म्हणजे साऱ्या देशातल्या विद्यार्थ्यांचे मायबाप होणं आहे. हे महत् कार्य डॉक्टर कलामांनी केलेलं आहे. मग एक विद्यार्थी होणं, संपादन केलेली विद्या दान करून पुन्हा आदर्श विद्यार्थी तयार करणं, हाच तर निसर्ग नियम आहे. या निसर्ग नियमांचे पालन करूया. आजचा मिसाईल मॅन लोकप्रिय राष्ट्रपती आदर्श शिक्षक डॉक्टर कलाम APJ जसे शेवटच्या श्वासापर्यंत मार्गदर्शनात कार्यरत राहिले तोच आदर्श प्रत्येक भारतीय विद्यार्थ्यांनी जीवापाड जपला पाहिजे हीच कलामांना खरी भेटवस्तू होईल यात तिळमात्र शंका नाही. तर श्रोते हो, अतिशय आनंदाने आणि जबाबदारीने इंटरनॅशनल स्टुडंट्स डे साजरा करा. या जागतिक विद्यार्थी दिवसाच्या तुम्ही सर्व पालक नागरिक आपले बेळगावकर आणि विद्यार्थ्यांना गुरुजनांना हार्दिक शुभेच्छा देताना पुन्हा एकदा वेणुदनी बेळगावचे आभार मानते आणि हा जागतिक विद्यार्थी दिवसाच्या संदर्भात तुम्हीही या संदर्भामध्ये काय कराल काय करावं असे वाटते हे तुम्ही वेणुध्वनीला कळवा तुमचे मत कळवा त्यासाठी आपण हा एक खूप मोठा समारंभ करू याची ग्वाही देऊन मी हे माझे विचार मंथन थांबवते. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. विद्यार्थी दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आपण ऐकला आणि आपल्यासोबत होत्या शैला विनोद मत्तिको ज्या एक रिटायर्ड टीचर आहेत त्यांना आपण ऐकलं कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: ಶ್ರವಣದಾನ ನಿಮ್ಮ ಮಗುವಿನ ಬಾಳಲ್ಲಿ ಹೊಸ ಬೆಳಕು. ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ ಬೆಳಗಾವಿ ಹುಟ್ಟಿನಿಂದಲೇ ಕೇಳದ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಒಂದು ಅದ್ಭುತ ಅವಕಾಶವನ್ನು ತಂದಿದೆ. ಉಚಿತ ಕಾಕ್ಲಿಯರ್ ಇಂಪ್ಲಾಂಟ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ ಯೋಜನೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಈ ಯೋಜನೆಯಡಿ ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದ ಮೊದಲ ಖಾಸಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆ. ಈಗಾಗಲೇ 35 ಹೆಚ್ಚು ಮಕ್ಕಳು ಇದರ ಪ್ರಯೋಜನ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಕೇಳುವ ಶಕ್ತಿ ಕೊರತೆ ನಿಮ್ಮ ಮಗುವಿನ ಭವಿಷ್ಯಕ್ಕೆ ಅಡ್ಡಿಯಾಗದಿರಲಿ. ನಮ್ಮ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರ ತಂಡ ನಿಮ್ಮ ಮಗುವು ಕೇಳುವಂತೆ, ಮಾತನಾಡುವಂತೆ ಮತ್ತು ಬೆಳೆಯುವಂತೆ ಮಾಡಲು ಸದಾ ಸಿದ್ಧ. ಅರ್ಹತೆಗಳು: ಮಗುವಿನ ವಯಸ್ಸು 3 ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಕಡಿಮೆ ಇರಬೇಕು, ತೀವ್ರವಾದ ಶ್ರವಣ ದೋಷ ಇರಬೇಕು, ಶ್ರವಣ ಸಾಧನಗಳಿಂದ ಯಾವುದೇ ಪ್ರಯೋಜನವಾಗದಿದ್ದಾಗ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆಗೆ ಮಗು ದೈಹಿಕವಾಗಿ ಸದೃಢವಾಗಿರಬೇಕು. ಲಾಭಗಳು: ಮಗುವಿಗೆ ಕೇಳುವ ಶಕ್ತಿ ಮರಳಿ ಸಿಗುತ್ತದೆ, ಮಾತು ಮತ್ತು ಭಾಷೆಯ ಬೆಳವಣಿಗೆ ಸುಲಭವಾಗುತ್ತದೆ, ಸಾಮಾಜಿಕ ಮತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಮಗು ಮುನ್ನಡೆಯಲು ಸಹಕಾರಿ, ಮಗುವಿನ ಭವಿಷ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ದಾರಿ ತೆರೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶದ ಸದುಪಯೋಗ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ. ಉಚಿತ ತಪಾಸಣೆಗಾಗಿ ಹಿಂದೆ ನೋಂದಾಯಿಸಿ KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ ಬೆಳಗಾವಿ. ENT OPD ಸಂಖ್ಯೆ 16.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831244444, एक्सटेन्शन 4327.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

0: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448141503 ಹಾಗೂ 8123871607.
1: केली कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कैंसर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कैंसर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा, हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल, बेळगाव येथे.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि युवा शक्ती या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण युवा शक्ती या कार्यक्रमामध्ये निकिता बसवंत पाटील हिला भेटणार आहोत. आणि जी मूळची आंबेवाडीची आहे, सायकलिंग कोच आहे ती, आणि बेळगावमध्ये पहिली लेडी सायकलिंग कोच म्हणून आपण तिला ओळखतो. एमकॉम झालेलं आहे तिचं संगोळी रायना कॉलेज इथं. आणि तिच्या हॉबीजबद्दल किंवा सायकलिंग कोचकडे ती कशी वळली याबद्दल आपण तिच्यासोबत बोलून जाणून घेणार आहोत. निकिता, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम.
0: तर सायकलिंग कोच म्हणून इंट्रोडक्शन करून दिलं, पण तिकडे जाण्याआधी तुझं म्हणजे एज्युकेशन कुठं कुठं झालं, काय काय शिकलीस, आणि त्या संदर्भातल्या थोड्याशा गप्पा मारून आपण पुढे जाऊया.
1: जरूर मॅडम. सुरुवातीला म्हणजे मी माझं गावामध्ये शिक्षण झालं, आंबेवाडी गावामध्ये. मी थ्रोबॉल प्लेअर होती.
0: बर.
1: 10वीपर्यंत थ्रोबॉल खेळले, पण ग्रुप इव्हेंट असल्यामुळं जास्त काही पुढे करू शकले नाही.
0: अच्छा.
1: मग मला असं वाटू लागलं की आपल्याकडे एक इंडिव्हिज्युअल इव्हेंट असेल तर आपण त्याच्यामध्ये मेहनत करून पुढे जाऊ शकतो. मग सुरुवातीपासून म्हटलं तर सायकल घेऊन मी म्हणजे लहानपणापासूनच आवड असायची, गावामध्ये सायकल घेऊनच फिरायची. कॉलेजची पण 5-6 वर्ष मी सायकलवरूनच काढली. मग PUC फर्स्ट इयर मध्ये आल्यानंतर की सरांना विचारलं की असं कॉम्पिटिशन्स असतात काय सायकलिंग मध्ये, मग त्यांनी म्हटले की मला मार्गदर्शन दाखवले की असे कित्तूर उत्सव असतात, दसरा उत्सव असतात, परत आपले कॉलेजचे इव्हेंट असतात. मग मी ते इव्हेंट्स वगैरे पार्टिसिपेशन करायला लागले. सुरुवातीला मला माहीत नव्हतं की सायकलची प्राईसची किंमत म्हणजे प्राईस किती असते काय असते. आवड म्हणून हॉबी म्हणून मी उतरले, पण नंतर थोडा मला प्रॉब्लेम व्हायला लागला की कॉम्पिटिशन जसं लेवल वाढत गेलं तेव्हा मुलांच्याकडे चांगल्या सायकल असायच्या, जसे की कार्बन सायकल, अलॉय सायकल, आणि माझी असायची जी नॉर्मल इंडियन सायकल असायची आयरन सायकल, आणि माझ्याकडे किट पण नव्हतं. मग अशा रीतीनं मी एक हॉबी म्हणून चालू केली. आणि जसं आपण काही गोष्ट म्हणजे एक आवड म्हणून चालू करतो किंवा काहीतरी करायच्या उद्देशानं करतो, तसं आपणाला कुठून ना कुठून मदत मिळतच जाते. तसे मला आमचे कोच MP मरनूर सर भेटले, त्यांनी मला सायकल दिली आणि मी माझी सुरुवात चालू ठेवली. आणि चालू ठेवताना असं झालं की ट्रेनिंगबद्दल काही माहीत नव्हतं. कधी कधी ओव्हरलोड व्हायचं ट्रेनिंगमध्ये आणि इंजुरीज व्हायच्या. आणि तसंच 7-8 वर्ष मी ठेवलं कंटिन्यू. आणि मी स्कूल गेम्समध्ये नॅशनल लेवलला जाऊन आले आणि एंट्री युनिव्हर्सिटी पण कॉम्पिटिशन्स खेळले मी. आणि त्यानंतर म्हटलं की आता एक लास्ट एक कॉम्पिटिशन करायचं आपण आणि सोडून द्यायचं. आणि शेवटचं कॉम्पिटिशन होतं आणि मला इंजुरी झाली. इंजुरी झाली, मी 6 महिने बेड रेस्ट होते.
0: बापरे.
1: माझं कॉन्फिडन्स पूर्ण लो झाला. आता काय करायचं. आणि त्यावेळेला कोविड होतं, ट्रीटमेंट पण झाली नाही. मग ठरवलं, थोडं थोडं रिकवर झालंय. आणि नंतर ठरवलं की असं माझ्यासारखी मुलं असतील की त्यांना योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन भेटलं नाही आणि ती खूप काही करू शकली असती, पण ह्या कारणामुळं ते काही करू शकत नाहीत. मग मी ठरवलं की NIS करायचं सायकलिंगमधून. जे 1 वर्षाचा कोर्स असतो पंजाबला, तो कोर्स करून पूर्ण सायकलिंग मधली माहिती जमा करायची आणि इथल्या लोकल पोरांना आपण ती माहिती द्यायची. जे आपण करू शकलो नाही ते त्या पोरांना ती माहिती देऊन वर आणायचं.
0: अच्छा.
1: असं मी ठरवलं.
0: मग हा जो कोर्स तू केलास, जो पंजाबला जाऊन केलास म्हणतेस तू, मग तो इकडं कुठं नव्हता का?
1: नाही, ते कसं आहे, एशिया खंडातील टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ स्पोर्ट्स म्हणून. पंजाबला आहे, कोलकाता आहे, बेंगलोरला, असं ठिकाणी आहेत इंडियामध्ये. म्हणजे आपलं जे इव्हेंट आहे ते पंजाबलाच आहे सायकलिंग.
0: ओके. मग तिथं ज्यावेळी तू स्वतः शिकायला गेलीस, मग तुला कोणकोणत्या गोष्टी अशा नवीन शिकायला मिळाल्या ज्या इथं तुला म्हणजे तू संपर्कातच नव्हतीस त्याच्यात आणि अगदीच नवीन होत्या त्या सगळ्या?
1: हो बरोबर. ऍक्च्युली माझा काहीच संपर्क नव्हता सायकलिंग, फक्त सायकल चालवायचं एवढंच माहीत होतं मला. सुरुवातीला मला थोडे प्रॉब्लेम फेस करावे लागले. त्या त्या वेळेला माझ्या सायकल नव्हती, मी अशीच गेले होते. एक सायकल होती माझ्याकडं जी इंडियन सायकल होती, आयरन सायकल, जी ट्रॅक इव्हेंटला वापरतात, त्याला ब्रेक नसतात, फिक्स व्हीलची असते ती. आणि ती सुद्धा माझ्याकडे सायकल नव्हती. मग इथं एक बाळू मेसरी म्हणून होते यमुनापूरला जे सायकल रिपेअर करतात, त्यांनी मला ती सायकल दिली इंडियन सायकल, मी घेऊन गेले. आणि त्यानंतर तिथं म्हटले की रोड सायकल पण पाहिजेत. मग प्रदीप जुळेकर सर म्हणून आहेत, त्यांनी मला स्पॉन्सर केले. अशा पद्धतीनं मी एक एक इक्विपमेंट तिथं जमा केलं आणि ते क्लिट शूज असतात सायकलिंगचे, ते पण मी कधी वापरलं नव्हतं. तिथं जाऊन ते घेऊन केले. म्हणजे स्टार्टिंगला प्रॉब्लेम असा आला की ते कधी आम्हाला वापरून माहीत नव्हतं, ती ट्रॅक सायकल ट्रॅकमध्ये चालून माहीत नव्हती. सर जेव्हा शिकवत होते आम्ही दोन तीन वेळा पडलो सुद्धा, इंजुरी पण झाली, तरी तसं करत करत नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो. जी गोष्ट कधी येत नव्हती ती ॲट द एंड ऑफ द म्हणजे कोर्समध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ते शिकून तिथून बाहेर पडलो. आणि म्हणजे मला मार्गदर्शन पण खूप चांगलं भेटलं, जसं आपले केएलईकडून आणि उमेश सरांचं पण आता प्रोत्साहन लाभत आहे. असंच म्हणजे मार्गदर्शन आणि सपोर्टमुळेच मी ते कोर्स करू शकले. आणि मला खूप चांगलं एक सांगायला इच्छा होते की मला सरनी सायकल दिले होते, रोड सायकल, आणि सरांनी मी म्हटलं सर माझं कोर्स झाल्यानंतर मी तुम्हाला वापस देते. पण सर म्हटले की मला देऊ नकोस, जे तुझ्यासारखी जी मुलं आहेत तू त्यांना दे आणि त्या पोरांना तू तयार कर. मग उमेश सरांनी मला एक इस्माईल बेग म्हणून आहे, तो मुखबधीर आहे मुलगा, त्याच्याशी इंट्रोड्यूस करून दिले. मग तो सायकलिंगमध्ये खूप इंटरेस्टेड आहे म्हणून सांगितले. मग मी काय केलं, माझी सायकल त्याला दिलं, माझं सायकलिंग इक्विपमेंट होतं त्याला दिलं, आता तो माझ्याकडे ट्रेनिंग घेत आहे. आणि व्यवस्थित सगळं झालं तर मग तोही इंडियामध्ये असा पहिलाच मुलगा होईल जो इंटरनॅशनल लेवलला खेळेल.
0: अरे वा,
1: डमेंडिफ कॅटेगरीमध्ये.
0: म्हणजे निकिता, तुझं सुरुवातीचं शिक्षण हे तुझ्या गावामध्ये झालं आणि जिथं तू शाळेमध्ये असताना थोड्या स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट केलीस, जसं थ्रोबॉल एक होतं, आणि तिथून मग तुला या स्पोर्ट्सची आवड निर्माण झाली आणि मग पुढं पुढं इंडिव्हिज्युअल गेम खेळण्यासाठी तू सायकलिंगमध्ये उतरलीस. सायकल चालवणं हे तुला आधीपासूनच आवडत होतं असं तू म्हटलीस, म्हणजे पूर्ण प्रवास तुझा सायकलवरतीच होत राहतो, गावामध्ये तू सायकल घेऊन फिरत होतीस. मग मुली सायकल चालवताना पाहणं ही खूप कमी दिसतं, म्हणजे तेवढ्या जास्त मुली चालवत नाहीत सायकल.
1: हो,
0: मग लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा होता?
1: लोक तरी म्हणायचे की पहिला काय म्हणत नव्हते, लहान होते, जसं मी कॉलेजला सायकल घेऊन जात होते तेव्हा लोक म्हणायचे कशाला पाहिजे, आता तू मोठी झालीस, सायकल चालवायचं नाही, बसनं आपण जायचं, नाहीतर ॲक्टिवा वगैरे काय पण आपलं व्हेकल घेऊन जायचं, बरं वाटत नाही असं म्हणायचे. कधी कधी मनात विचार यायचा, म्हटलं राहू दे, आपली आवड आहे, आपलं फिटनेस होतंय, लोकांचा कशाला विचार करायचं. पण त्याच सायकलमुळं आज माझं मला वाटतंय की काहीतरी नाव आहे माझं.
0: बरोबर ना, म्हणजे सायकलमुळेच तुझी एक ओळख निर्माण झाली.
1: हो
0: बरोबर. मग हे जे सायकलिंग कोच म्हणून आता आपण तुला इंट्रोड्यूस करून देतोय, तर हे कोच बनण्यासाठी काय प्रोसिजर असतं किंवा तुला स्वतःला कोणते एक्झाम वगैरे पास करावे लागतात का?
1: हो, जसं की पहिला एंट्रन्स एक्झाम असतं आपलं.
0: बर.
1: एंट्रन्स एक्झाम नंतर इंटरव्ह्यू असतं, आणि जे जे आपण ऑनलाईन फॉर्म भरतो त्यावेळेला जे आपलं स्पोर्ट्स अचीवमेंट एज्युकेशनचं जे सर्टिफिकेट्स असतं त्यालाही मार्क्स असतात.
0: ओके.
1: जसं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याला काही मार्क्स असतात. आपलं स्पोर्ट्समध्ये चांगला अचीवमेंट असेल त्यालाही काही बोनस मार्क्स असतात. आणि ह्या इंटरव्ह्यू आणि परत आपलं एक्झाम, ह्या हे सगळं मार्क्स कलेक्ट करून त्यांनी मेरिट लिस्ट लावतात.
0: okay.
1: आणि आम्हाला एक वर्षासाठी तिकडं बोलून घेतात पंजाबला ट्रेनिंगसाठी. आणि ते कसं आहे, ते एक डिप्लोमा कोर्स आहे सायकलिंग म्हणून. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे टेक्निक्स, आमच्या इव्हेंटमधले टेक्निक्स टॅक्टिक्स जे काही आहे ते सगळं त्याने आम्हाला शिकवतात. किती इव्हेंट आहेत आपलं, खूप सायकलिंगमध्येही खूप इव्हेंट्स आहेत, ट्रॅक इव्हेंट्स आहेत वेगळे, परत रोडचे इव्हेंट वेगळे आहेत, परत आपण बीएमएक्स असं वेगवेगळे इव्हेंट आहेत, त्याविषयी त्यांनी स्पेसिफिक माहिती देतात. आणि त्या कुठल्या मुलाला कुठल्या इव्हेंटमध्ये घालायचं, त्यांचं कसं आपण टॅलेंट आयडेंटिफिकेशन करून त्यांना तो गेम खेळवायचं, ह्याविषयी माहिती देतात. परत तिथंही एक्झाम्स असतात, दोन सेमिस्टर असतात. मग त्या फर्स्ट सेमिस्टरमध्येही प्रॅक्टिकल असतं आपण, म्हणजे आता आपणाला एका मुलाला घडवायचं आहे तर ते आम्ही स्वतः अनुभवायला पाहिजे, त्यासाठी सेम त्या पद्धतीने आम्हाला त्यांनी ट्रेनिंग देतात, हार्ड ट्रेनिंग देतात. सकाळी आमचं ट्रेनिंग असतं, पूर्ण दिवस थेरी क्लास असतात, इव्हनिंगला आमचं प्रॅक्टिस असतं. असं वीकमध्ये संडे एवढं सुट्टी असते, वीकमध्ये पूर्ण आम्ही बिझी असतो. आणि फर्स्ट सेमिस्टरला आमचं एक्झाम असतं प्रॅक्टिकल आणि थिअरी, या पद्धतीनं आमचं एक.
0: अच्छा, म्हणजे जे पंजाबला ट्रेनिंगसाठी जाता तुम्ही ते तिकडं असं शेड्यूल असतं?
1: हो हो. बरं,
0: मग ते सगळं झाल्यानंतर मग एक्झाम घेतात की?
1: हो हो, एक्झाम घेतात. एक्झाम वरतीच आमचं हे असतं, म्हणजे
0: कोच म्हणून पदवी मिळणं किंवा ते पुढे जाणं.
1: हो, एक्झाम मध्ये आम्ही पास झालो तरच त्याने आम्हाला कोच म्हणून पदवी देतात.
0: अच्छा. मग निकिता, आता म्हणजे खूप लवकर तू कोच म्हणून बाहेर पडलीस असं म्हणायला हरकत नाही, कारण तुझं एम कॉम पर्यंत शिक्षण झालं आणि हे शिक्षण करत करत तू सायकलिंग पण करत होतीस किंवा तेही त्याचं ट्रेनिंगही तुझं चालू होतं.
1: हो.
0: आणि आता तू कोच म्हणून मुलांना ट्रेन करतेस, तर स्वतः शिकत असताना असे काही वेगळे प्रसंग तुझ्या आयुष्यात आले का की जिथं तुला म्हणजे वाटलं की हे काय आहे, म्हणजे आपल्या हातून होणार नाही, किंवा खूप असं चॅलेंजिंग काहीतरी, किंवा स्पर्धेला कुठंतरी गेल्यानंतर तिथं काहीतरी असं म्हणजे आपल्याला जमणार नाही अशा काही घटना?
1: हा, कधी कधी वाटायचं. कधी स्पर्धेला गेलं तरी त्यांना बघून भीती वाटायची. पहिला तर प्रत्येक ॲथलीटचा एकच वीक पॉइंट असतो की त्यांचं इक्विपमेंट बघून भीती वाटते.
0: अच्छा.
1: की ते पहिलं म्हणजे वाटायचं कधी कधी. पण कसं आहे, एकदा ग्राउंडवरती उतरलं ना त्यांच्याशी जेव्हा आम्ही कॉम्पिट करायला लागतो तेव्हा भीती ते आपणच कमी होते.
0: अच्छा.
1: कारण कधी कधी आपण पण म्हणजे आम्ही स्ट्रॉंग असतो हे आम्हाला माहीतच नसतं.
0: होय ना.
1: आम्ही त्यांना बघून आपण कॉन्फिडन्स लो करून घेतो. कधी कधी होतं, मग नंतर जसं लेवल वाढत राहतात तेव्हा नॅचरल आहेत की त्यांची ट्रेनिंग वगैरे चांगली असतं, आपण कुठंतरी कमी पडतो. मग त्या लेवलला जाऊन आम्हाला काही अनुभव म्हणजे अनुभव भेटतो की आपण इथं चुकलो आणि इथं काम करायला लागतं. माझ्या पद्धतीत पण असंच झालं, जसं मी शिकत गेले तसं माझं वाटतं की ट्रेनिंग कॉम्पिटिशन करायचं वय संपून गेलं असं मला कुठंतरी वाटतंय.
0: अच्छा. तू सुरुवातीला एक उल्लेख केलास की सायकल मध्येही खूप सारे प्रकार आहेत आणि जेव्हा आपण कॉम्पिटिशनला उतरतो त्यावेळी त्या टाईपच्या सायकल आपण युज केल्या पाहिजे, तर असे म्हणजे नॉर्मल लोकांना माहिती होण्यासारखे असे किती प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये काय असा फरक असतो?
1: म्हणजे आता मी माझी सायकल होती ती नॉर्मल जी इंडियन सायकल होती, आयरनची होती, त्याचं वजन जास्त असतं. आणि जी कॉम्पिटिशनला वापरतात ती अलॉय किंवा कार्बन सायकल. कार्बन फ्रेम सायकल त्याचं वजन किती 6.8 किलो असतं आणि ते टेक्निकली पण तसे बनवले असतात, म्हणजे थोडं जरी आपण चालवलं ते आपण रिव्होल्युशन घेतं म्हणजे स्पीड जाते सायकल. ते म्हणजे ते ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस वाटतात मला. त्याच्यामुळं एक चांगली सायकल राहिली रेसची तर बरं आहे कॉम्पीट करायला. किंवा आता कसं कॉम्पिटिशन लेवल भरपूर वाढलंय, पोरं ट्रेनिंग पण खूप छान करतायत, डाईट पण घेतात, न्यूट्रिशन सगळं घेतात आणि त्यांच्याकडे इक्विपमेंट पण आहे. पण आता असं म्हणून चालत नाही की नाही आम्ही करू शकतो, म्हणजे टेक्निकली बघितलं तर ते योग्य नाही असं वाटतं मला, कारण ते सगळं मॅटर करतं ऍथलीटला.
0: मग म्हणजे आपण काय सांगू की एखाद्या स्पर्धेला आपण जेव्हा उतरणार असतो, रेसमध्ये उतरणार असतो, त्यावेळी आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो किंवा लक्षात ठेवावे लागतात, मग अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती म्हणजे जे तुम्हाला जज करणारे लोक असतात ते तुम्हाला पकडू शकतात?
1: जसं की इव्हेंटवरती डिपेंड असतं, जसं आपण ग्रुप इव्हेंट खेळतो त्यावेळेला बाजूच्या ऍथलीटचं काय रिॲक्शन असतं, म्हणजे तो कुठल्या टाईमला तो स्प्रिंट घेतो किंवा आपण आपलं विंड डायरेक्शन वारा कुठल्या दिशेने येतो, ते टेक्निक्स आपण युज करून माइंडमध्ये ठेवलं पाहिजे ट्रेनिंगच्या दरम्यानच. जसं की आपण आता फॉर एक्झाम्पल ट्रेनिंग करत आहे त्यावेळेला आपलं रोड कसा आहे, कुठं स्पीड ब्रेकर वगैरे आहेत, कुठं ऑब्स्टेकल काय आहे, हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. तसंच आपण ते कॉम्पिटिशनला सुद्धा कॉम्पिटिशनच्या अगोदर आपण रोड पूर्ण चेक केला पाहिजे, किंवा आता एक ठिकाणी स्पेसिफिक ठिकाणी आहे इव्हेंट आपलं, तर एक 1 वीक तिथं जायचं आणि त्या रोडलाच प्रॅक्टिस करायची. मग कुठं स्पीड ब्रेकर आहे, कुठं आपला म्हणजे खड्डा वगैरे कुठं आहे, मग आपण कॉम्पिटिशनच्या वेळेला त्या गोष्टीला आपण टॅकल करू शकतो.
0: अच्छा.
1: किंवा काही खूप असे टेक्निक्स आहेत ते सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. जसं आता कॉर्नरिंग वगैरे असतं किंवा टर्निंग असतं, टर्निंग पॉइंट, त्यावेळेला आपण कुठलं टेक्निक यूज करून आपण टर्निंग वगैरे घेऊ शकतो, अशा सिम्पल काही गोष्टी असतात त्या माइंडमध्ये ठेवावं लागतं. कारण कॉम्पिटिशनचं पण थोडं प्रेशर असतं आणि ते त्या गोष्टीमुळे पण आपण कॉम्पिटिशन म्हणजे विन करू शकतो.
0: अच्छा, मग मला सांग की म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये उतरल्यानंतर आपले मार्क्स कुठं कुठं जाऊ शकतात?
1: मार्क्स म्हणजे मेन ह्याच्यामध्ये असं आहे की टर्निंग पॉईंटला ते सायकलिंगमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तिथून स्लो होतात, टर्न आहे मग तिथून सगळेजण काय करतात की थोडं स्लो करतात आणि बंच असतं आणि ते म्हणजे थोडं रिस्क असतं तिथं. मग त्या बंचला टॅकल करून आपण साईडून कसं टर्निंग घेऊन त्यांना पुढं हे करतो ते इम्पॉर्टंट असतं. कारण टर्निंगला सगळे स्लो होतात पण आपण टर्न घेऊन स्प्रिंट ओढून त्यांना ब्रेकवे करू शकतो त्या ग्रुपला, ते एक बेनिफिट असतं.
0: नाही पण म्हणजे तिथं काय बघून तुमचे मार्क्स कट होतात? समज की आता एकमेकाला टच झालं समज किंवा असं काही असतं का? नियम काही
1: नियम असतात. आपण म्हणजे कुणाला पण आपण असं शोल्डरनं असं पुश करू शकत नाही किंवा असं एकाच पाठीमाग बसून आपण सायकलिंग राईड करू शकत नाही जास्त उशीर. कारण ते एक ऍडव्हान्टेज घेतात रायडर. आता वारा येतोय, आता जर एका सायकलच्या पाठीमाग मी सायकल घेऊन जर चालवत राहिले तर मला वारा लागत नाही आणि मला ते एक ऍडव्हान्टेज मिळते, माझी एनर्जी जास्त वेस्ट होत नाही. मग असे काही रूल्स आहेत की ते म्हणजे आपण जास्त हे करू शकत नाही.
0: अच्छा अच्छा अच्छा, तेच मला विचारायचं होतं की असे काय कोणकोणते नियम आहेत जिथे आपले मार्क्स जातात आणि जे आपण पाळले नाही तर आपले मार्क्स कट होऊ शकतात. बरोबर, म्हणजे प्रत्येक खेळाचे वेगवेगळे नियम आहेत आणि ते आपल्याला पाळलेच पाहिजेत नक्कीच. मग निकिता, आता तू ऍज अ कोच म्हणून किती मुलांना ट्रेनिंग देतेस?
1: आता हॉस्टेलला आमच्याकडे 18 पोरं आहेत.
0: बरं,
1: आणि बाहेरून मी शक्यतो ट्राय करत आहे की सध्या फिटनेससाठी बोलवते. म्हणजे माझं जे टाइम आहे सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास ड्युटी आहे, त्या व्यतिरिक्त मी म्हणजे आता छोटी छोटी गावं आहेत आपल्याकडं बेकिंग करे उचगाव वगैरे त्या ठिकाणी मी जाऊन मुलांना वगैरे अवेअरनेस म्हणजे असं आपलं हॉस्टेल आहे तुम्ही या सिलेक्शन वगैरे द्या म्हणून मी त्यांना सांगितलं. मग फ्री टाईममध्ये मी कधी कधी तिथं जाऊन त्यांना शिकवते आणि बाहेरचे 5-6 मुली आहेत मुलं मुली त्यांना मी फिटनेस ट्रेनिंग सध्या चालू केले.
0: अरे वा.
1: आणि त्यांना जर काही समजत नसेल तर मी त्यांना एक वीकली मंथली शेड्यूल बनवून देते किंवा त्यांची एक्झाम्स वगैरे असते ते इथं येऊन ट्रेनिंग करू शकत नाहीत मग त्यांना मी शेड्यूल देते त्या पद्धतीनं ते आपल्या सोयीनुसार ट्रेनिंग करतात.
0: मग हे आपली जी इंडियन सायकल असते रेग्युलर आपण जे घरी वापरतो, काही लोक हौसेपोटी घेतात सायकल, तर ह्या सायकलवरती आपलं ट्रेनिंग व्यवस्थित होऊ शकतं?
1: हा, होऊ शकतं.
0: अच्छा, पण जेव्हा रेसमध्ये उतरायचं असतं त्यावेळी जरा अशी टाईपची सायकल पाहिजे.
1: बरोबर.
0: मग आता जसं 18 मुलं तुझ्याकडे आता सध्या शिकतायत जी हॉस्टेलमध्ये राहून शिकत आहेत, बाहेरही तुझं ट्रेनिंग चालू आहे, मग त्या मुलांसाठी फ्युचर काय असणार आहे?
1: जसं की त्यांनी चांगलं परफॉर्मन्स दिले तर त्यांना रेल्वेजमध्ये एअरफोर्स आर्मीमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये वगैरे जॉब अपॉर्च्युनिटी भेटू शकतं. आणि म्हणजे त्यांना खूप म्हणजे काही पोरं असतात की जे फिटनेससाठी येतात त्यांचं म्हणजे त्यांना एक डिसिप्लिन लागतं हॉस्टेलमध्ये, सकाळी लवकर उठायचं परत ट्रेनिंग करायचं, त्यांना एक डाईट न्यूट्रिशन बद्दल माहिती भेटते आणि आपलं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं ह्या गोष्टी त्यांनी शिकू शकतात तिथं.
0: मग निकिता, मला सांगायच्या व्यतिरिक्त तुझ्या हॉबीज काय आहेत?
1: माझ्या हॉबीज जसं की सायकलिंगच आहे आणि रिडिंग वगैरे, स्टोरी रिडिंग रायटिंग मला आवडतं आणि सॉंग्स वगैरे ऐकायला.
0: छान. मग तुझ्या घरी कोण कोण असतं?
1: आई आणि बाबा तेवढेच आणि मी आणि भाऊ बहीण आहेत. ते जॉबला, भाऊ बाहेर असतोय जॉबला, बहिणीचं लग्न झाले.
0: आई बाबा काय करतात?
1: आई बाबा आमचं चायनीज फास्ट फूड आहे.
0: बरं.
1: हा, ते चालवतात.
0: मग निकिता, आता तू स्वतः आता सायकलिंग कोच म्हणून काम करतेस, मग शिक्षणही तुझं ऑलमोस्ट पूर्ण झालं, मग पुढं आणि काही फ्युचरमध्ये काय करायची इच्छा आता काय ठरवलेस?
1: म्हणजे सायकलिंगमध्येच मला जास्त आणखी नॉलेज गेन करायचं आहे. जसं आपल्या याच्यामध्ये UCI Level 1, Level 2 एक्झाम्स असतात ते मला अटेंड करायचे आहेत. परत म्हणजे असं वाटतं की बेळगावमध्ये जास्तीत जास्त आपण सायकलिंग डेव्हलप करायचं म्हणजे आता यंग जनरेशनसाठी की जे स्कूलला म्हणजे सायकलिंगमुळं की आपलं ध्वनी प्रदूषण, आपलं व्हेकल म्हणजे ॲक्सिडेंट्स आजकाल खूप होत आहेत. जर आपण सायकलिंगचा जास्तीत जास्त वापर केला तर ह्या काही गोष्टी कमी होतील आणि मुलांचं फिटनेस पण राहील. सो त्याच्यासाठी मला एक इव्हेंटसाठी पण काम करायचं आहे आणि बाहेरहून एक समाजासाठी पण काम करायचं आहे.
0: खूप छान विचार आहेत निकिता, आणि तुझ्या या कामासाठी किंवा तुझ्या या थॉट्ससाठी हे तुझं काम व्यवस्थित चालू राहावं यासाठी वेणुधुनीच्या पूर्ण टीमकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि खूप सुंदर काम आहे आणि ते असंच तुझं चालू राहू देत यासाठी सुद्धा. आणि तू आज इकडे आलीस आणि एवढ्या छान छान गप्पा आमच्यासोबत मारलीस त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: धन्यवाद मॅडम, मला पण तुम्ही बोलवल्याबद्दल मी खूप आभार आहे.
2: नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत, तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो, त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणू ध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. वेणूध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या. त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा. हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद.

0: आज दिवसभर फार अस्वस्थ होती ती,
1: म्हणजे
2: रडत पण होती. कोणाशी बोलत होती माहित नाही, पण पुरुष होता.
1: काय नाव आहे त्याचं?

गम्मत जम्मत या चित्रपटातलं विनोदी द्वंद्वगीत आता आम्ही सादर करीत आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण कल्पक दिग्दर्शक आणि उमदा नायक सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात हे गाणं आता आपण ऐकणार आहात. चोरीचा मामला मामाही थांबला. स्वरनियोजन केलंय

0: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
1: KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಉಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते। केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगाव येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही, या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर बेळगावी। आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331।

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
2: ಬಂದ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಂಪ್ರದಾಯದ ಸರ್, ಈ ಬಾರಿ ದೀಪಾವಳಿಯನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಪ್ರಕಾಶಮಯ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿಸಿ, ಏಕೆಂದರೆ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಡಿಫಾಲ್ಟ್ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ಕೊಡುಗೆ. ಚಿನ್ನದ ಆಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 40% ರಿಯಾಯಿತಿ, ವಜ್ರಾಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ 50% ರಿಯಾಯಿತಿ, ಜೊತೆಗೆ ಚಿನ್ನದ ನಾಣ್ಯ ಉಚಿತ. ಹಾಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಪಡೆಯಿರಿ ವಿಶೇಷ 50% ರಿಯಾಯಿತಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹಳೆ ಚಿನ್ನವನ್ನ ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿ, ಅದು ಯಾವುದೇ ಕಡಿತವಿಲ್ಲದೆ ಕೊಡುಗೆ November 22 ಮಾತ್ರ. ಇನ್ನೇಕೆ ತಡ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀರಿ? ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮೆಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣ ಮಹಿಷದತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
3: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831-244-444, एक्सटेन्शन 4327.

का स्वागत। बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे। तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील। केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणे आणि योग्य उपचार करणे, तुमच्या आरोग्याची काळजी घेणे हेच आमचे ध्येय। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव। फोन नंबर 08312486286।

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ನಮ್ಮ ಸಂಪ್ರದಾಯದ ಸಾಥ್ ಈ ಬಾರಿಯ ದೀಪಾವಳಿಯನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಪ್ರಕಾಶಮಯ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿಸಿ, ಏಕೆಂದರೆ ಪುರುಷೋತ್ತಮ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಡಿ ಫಾರ್ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ಕೊಡುಗೆ. ಚಿನ್ನದ ಆಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 40% ರಿಯಾಯಿತಿ, ವಜ್ರಾಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ 50% ರಿಯಾಯಿತಿ, ಜೊತೆಗೆ ಚಿನ್ನದ ನಾಣ್ಯ ಉಚಿತ. ಹಾಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಪಡೆಯಿರಿ ವಿಶೇಷ 50% ರಿಯಾಯಿತಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹಳೆ ಚಿನ್ನವನ್ನ ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿ, ಅದು ಯಾವುದೇ ಕಡಿತವಿಲ್ಲದೆ ಕೊಡುಗೆ November 22 ಮಾತ್ರ. ಇನ್ನೇಕೆ ತಡ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀರಿ? ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮೆಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ ನಾರಾಯಣ್ ಗಡ್ಗಿಲ್ ಸರಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: ಸರ್, ಈ ಬಾರಿಯ ದೀಪಾವಳಿಯನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಪ್ರಕಾಶಮಯ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿಸಿ, ಏಕೆಂದರೆ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಡಿಫಾಲ್ಟ್ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ಕೊಡುಗೆ. ಚಿನ್ನದ ಆಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 40% ರಿಯಾಯಿತಿ, ವಜ್ರಾಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ 50% ರಿಯಾಯಿತಿ, ಜೊತೆಗೆ ಚಿನ್ನದ ನಾಣ್ಯ ಉಚಿತ. ಹಾಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಪಡೆಯಿರಿ ವಿಶೇಷ 50% ರಿಯಾಯಿತಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹಳೆ ಚಿನ್ನವನ್ನ ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿ, ಅದು ಯಾವುದೇ ಕಡಿತವಿಲ್ಲದೆ ಕೊಡುಗೆ 22 ಮಾತ್ರ. ಇನ್ನೇಕೆ ತಡ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀರಿ? ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣ ಮಹಿಷದತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
0: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಬಂದಾವತ್ತು ನಮ್ಮ ಸಂಪ್ರದಾಯದ ಸರ್ ಈ ಬಾರಿಯ ದೀಪಾವಳಿಯನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಪ್ರಕಾಶಮಯ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿಸಿ, ಏಕೆಂದರೆ

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: चिकित्सा अल्प दरामध्ये,
1: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
0: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
1: 500 कोटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
0: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
1: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
0: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
1: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
0: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
1: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
0: अधिक माहितीसाठी संपर्क करा
1: केले शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
0: फोन नंबर 08312413777,
1: मोबाईल नंबर 8550877777.